नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ, शके 1948, अर्थातच 8 जुलै 2026. आजच्या प्रसारणसभेत मी आपली रेडिओ मैत्रीण स्वप्नाली झाडे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारणसभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगल धून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करत आहोत.

कार्यक्रम सकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूयात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीस संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं, आनंद शिंदे यांनी संगीत दिलेलं, राजेश जाधव राजस जाधव यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना, स्वर आणि संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रुतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं रमेश अणवकर यांचं भक्तिगीत, श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेली, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेली नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेली नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरात सुधीर फडके यांनी संगीत दिलेली रवींद्र भट यांची देशभक्तीपर गीतरचना.

सुधीर फडके यांनी संगीत दिलेली रवींद्र भट यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत समूह स्वरात. या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं संपला.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळची 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 आपण ऐकू शकाल कृषीवाणी या कार्यक्रमात कीटकांपासून पिकांचा बचाव याविषयी माहितीचा भाग पहिला. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आज सकाळी 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

आज सकाळी ठीक 9 वाजता विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10 वाजता संत सांगाती या संत साहित्यावर आधारित कार्यक्रमात पंढरीची वारी महाराष्ट्राची सत्वधारा याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. 10:30 वाजता गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सुगम संगीत आपण ऐकू शकाल आज सकाळी ठीक 11 वाजता. 11:30 वाजता गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात संत जनाबाईच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल लेखन मुक्ता कुलकर्णी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 6

सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी ठीक 5 वाजता. सायंकाळी ठीक 5 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला राग हेमंत आपण ऐकू शकाल.

सायंकाळी 6:30 घे भरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:30 घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात आज सोयाबीन वाढीसाठी काही सूत्र याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. यासोबतच आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी माहितीचा भाग 6 आम्ही प्रसारित करू. तज्ज्ञ डॉक्टर आहेत श्रीनिवास हंबिरे. आणि उद्याचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज वाचक स्वर संजय पाटोळे यांचा. 7:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये सेवालाल नगर आंबेजवळगे तांडा तालुका धाराशिव यांनी गायलेली बंजारा गीतं आपण ऐकू शकाल. 9:00 ते 10:00 या वेळेत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंद गीतांचा कार्यक्रम पत्रगीत आम्ही प्रसारित करू. श्रोते हो, या सर्व कार्यक्रमाबरोबरच हिंदी इंग्रजी मराठीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू.

तर श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूयात कीटकांपासून पिकाचा बचाव याविषयी माहितीचा भाग पहिला. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं.
2: नमस्कार मंडळी, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीटकांपासून पिकांचा बचाव याविषयीची संकलित माहिती. मंडळी, कीटक किंवा कीड ही शेती वनस्पती यांची अपरिमित

0: हानी करत असतात. मोठमोठे वृक्षही किडीने पोखरले जातात. उभ्या पिकाला, भाजीपाल्याला, फूल आणि फळझाडांनाही कीड लागू शकते. कीड अनेक प्रकारची असते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरावी लागतात. पिकांचे शत्रू यामध्ये नाकतोडा, कुत्रे कीड, वेधक, भुंगा, तेल्या, वाळवी, मुंग्या, चूर्णी फुंगा, थ्रिप्स हे पिकांचे शत्रू आहेत. प्रांताप्रमाणे तेथील भाषेत यांना वेगवेगळी नावे असतात. या कीटकांचा बंदोबस्त कसा करावा याविषयीची माहिती ऐकूयात. नाकतोड्याला हिंदी भाषेत टिड्डा तर इंग्रजीत ग्रॉस हॉपर म्हणतात. नाकतोड्यापासून भाजीपाला वाचवण्यासाठी विषारी गोळ्यांचा वापर केला जातो. गोळ्या न मिळाल्यास पेरोथियन पावडरची धुरळणी शेतात वा रोपट्यांवर करतात. कुत्रे कीड रोपट्यांवर, खोडांवर, पानांवर दिसत नाही. ती मातीत रोपट्यांच्या मुळांनाच कुरतडून टाकते. प्रमाणापेक्षा अधिक खत शेतात टाकल्यास कुत्रे कीड निर्माण होते. अनावश्यक गवत वाढल्यास, भांगलन न केल्यास याचा प्रादुर्भाव अधिक होतो. यांच्या बंदोबस्तासाठी विषारी गोळ्या रोपांच्या आसपास खोडाजवळ टाकाव्यात. वेधक ही कीड अतिशय घातकी असून फळं, भाज्यांची रोपटी, वेली यांचा आपल्या सोंडेने वेध घेते, म्हणजेच त्याला छिद्र पाडते. त्यामुळं फळं, वेली, पिकं धोक्यात येतात. या किडींचा हल्ला शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात येतो. ही कीड रोपट्यांचा कोणताही अवयव खराब करू शकते. वेधक किडीचा नाश करण्यासाठी मुऑन किंवा एंडोसल्फान ही कीटकनाशक वापरावीत. कृषी सेवा केंद्रात ही औषधं मिळतात. योग्य प्रमाणात याचं द्रावण तयार करावं आणि शेतावर पंपाने शिंपडून घ्यावं. औषध फवारणी करताना नाकाला रुमाल किंवा मास्क वापरावा. औषध फवारणी झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत. शाक भुंगा ही कीड पीक, फळझाड, भाजीपाला यांची रोपटी, पानं, फळं आणि फांद्या कुरतडते. खाणं कमी, नुकसान मात्र जास्त असा याचा स्वभाव आहे. शाक भुंग्यामुळे शेतकरी हैराण होतात. हे भुंगे जाळ्या लावून पकडा असा सल्ला दिला जातो. परंतु कधीकधी हे शाक भुंगे अधिक संख्येने पिकावर आक्रमण करतात. त्यामुळं जाळी निरुपयोगी ठरतात. कृषी तज्ज्ञ म्हणतात लेड आर्सनेट या कीटकनाशकाच्या फवारणीनं शाक भुंगे नष्ट करता येतात.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण कीटकांपासून पिकाचा बचाव याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग.

0: सादर करते आहेत धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया। श्रोते हो आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समतोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते। अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे, अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते। ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे। प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो। पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो। म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते। आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते। पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे। मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा। बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा। तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो। पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी। पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते। रात्री पुरेशी झोप घ्यावी। योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो। ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात। काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते। स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत। पावसात अधिक काळ भिजू नये। भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत। टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत। त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी, तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे। वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा। प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात। निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे। लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे। म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या चौथ्या आणि शेवटच्या भागात आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्ण हरी।
1: रामकृष्ण हरी। अवचट सर,

0: म्हणला की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखी कोणाकोणाची मदत होती आहे मला या भागात सांगा.
1: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतोय या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
0: बरोबर
1: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
0: तुम्ही म्हणत असाल लोकचळवळ झाली,
1: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
0: बरोबर
1: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे
0: बरोबर,
1: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो
0: बरोबर,
1: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं
0: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील, ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जातीये, तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्ग वारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या 4 भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. या वर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो, खूप खूप धन्यवाद.
1: रामकृष्ण हरी.
0: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला रूप पाहता लोचनी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: चटला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
3: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल. 1 जुलै पासून चटला बॅटरी सेंटर सोलापूर.
4: श्रोतेहो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी ठीक 10 वाजता संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमात आज पंढरीची वारी महाराष्ट्राची सत्वधारा याविषयीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं, तेव्हा ऐकायला विसरू नका. आज सकाळी ठीक 10 वाजता संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम. निवेदन संपलं.

मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पंढरीची वारी या चित्रपटासाठी श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, बाळ पळसुले यांनी संगीत दिलेलं हे गीत.

पंढरीची वारी या चित्रपटासाठी श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत सावतामाळी महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं बाळ पळसुले यांचं. श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथंच संपला.

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3।

0: मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोतेहो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 7:30 आपण ऐकू शकाल घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये आज सोयाबीन वाढीसाठी काही सूत्र याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. यासोबतच आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी माहितीचा भाग 6 आपण ऐकू शकाल. तज्ज्ञ डॉक्टर आहेत श्रीनिवास हंबेरे आणि उद्याचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज वाचक स्वर संजय पाटोळे यांचा. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर. सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत. सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. आरटीओतल्या कथित गैरप्रकरणांची उच्चस्तरीय चौकशीअंती कारवाई, सरकारचं आश्वासन. श्रीसंत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. आणि नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी, जायकवाडी धरणातला पाणीसाठा

0: 28%. आता सविस्तर बातम्या. महिलांना अधिकृत आणि कायदेशीररित्या शेतकरी म्हणून दर्जा आणि मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधिमंडळात मंजूर झालं. काल विधान परिषदेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. विधानसभेत याआधीच त्याला मंजुरी मिळाली होती. महिलांच्या नावावर जमीन नसल्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागत होतं. आता या कायद्याअंतर्गत त्यांना विशेष महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कृतीला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालं. आता नवीन कायद्यानुसार ऑर्केस्ट्रा आणि करमणुकीसाठी मिळणारा परवाना हा डान्सबार कायद्याच्या अंतर्गतच मिळू शकेल. पूर्वी करमणूक आणि ऑर्केस्ट्रासाठी मिळणारा स्वतंत्र परवाना आता मिळणार नाही. यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली होणारी डान्सबारमधील अश्लील नृत्य आणि कृती याला आळा बसू शकेल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांसंदर्भात सुधारणा करणारं विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला. पुढील अधिवेशनात दोन्ही बाजूच्या सदस्यांचा समावेश असणाऱ्या समितीच्या सूचनांसह हे विधेयक सभागृहात पुन्हा सादर करण्यात येईल. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. विधानसभेत 17 डिसेंबर 2015 रोजी उत्तर दिलेल्या प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी काल सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ विभागातल्या कथित गैरव्यवहार कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून या पथकाला 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: प्रियंका नारनवरे सिनियर आयपीएस अधिकारी आहे, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून त्या आहेत कार्यान्वित. त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या बरोबर रवी गायकवाड अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि श्री मंदार जावळे दक्षता अधिकारी परिवहन आयुक्त यांना आम्ही 3-सदस्यीय समिती नेमलेली आहे आणि एसआयटीच्या माध्यमातून आम्ही चौकशी करून 1 महिन्याच्या आत अहवाल द्यायला सांगितलेला आहे आणि अहवाल आल्यानंतर जी ह्या रॅकेटमध्ये सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल.
0: छत्रपती संभाजीनगर इथल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेणार असून हा मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. त्या काल विधान परिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत होत्या. पडेगाव इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड झाल्याचा आरोप दानवे यांनी केला. या प्रकल्पाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसंच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीनं हटवण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात बोलताना मुंडे यांनी या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत शास्त्रोक्त प्रक्रिया पूर्ण होईल तसंच दोषींवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. उद्या पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून जगद्गुरू संत एकनाथ महाराजांच्या 437 पालखी सोहळ्याला

काल अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि टाळमृदुंगाच्या गजरात प्रारंभ झाला। हजारो वारकरी आणि दिंडी प्रमुखांच्या उपस्थितीत नाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली। नाशिक जिल्ह्यात काल काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। इगतपुरी आणि परिसरात सुमारे 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला। नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून

0: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखर आदी ठिकाणं पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातल्या विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. 8 जुलैपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. दरम्यान मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर अंतर्गत नांदेड जिल्ह्यात बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणना पत्रकं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विहित मुदतीत पूर्ण होणाऱ्या या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. ते म्हणाले,
1: माझं सर्व पत्रकार मित्रांना, राजकीय पक्षांना, कारण त्यांच्याकडून बीएलएची नियुक्ती होत असते, त्यासोबत नागरिकांना आव्हान आहे की या काळामध्ये आपण बीएलओंना सहकार्य करा, कारण ते घरोघरी येऊन आपल्या सगळ्या जी माहिती त्यांना आवश्यक देणं, फॉर्म भरून घेणं हे फार महत्वाचं राष्ट्रीय कार्य आहे.
0: हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शाही संदल सोहळा हजारो नुरी भक्तांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात काल पार पडला. इस्लामी महिना मोहरमच्या 21 तारखेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक संदल सोहळ्याची सुरुवात रजा मैदान इथून झाली. त्यानंतर पवित्र मजार शरीफवर संदल चढवण्यात आला. देशात शांतता, सौहार्द, बंधुभाव आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी विशेष प्रार्थना यानिमित्त करण्यात आली. राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी हिंगोली पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीची रेल्वे मंत्रालयानं दखल घेतली आहे. या मागणीची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्य शासनाच्या ई पीक पाहणी मोहिमेला धाराशिव जिल्ह्यात वेग आला आहे. 7 जुलै 2026 पर्यंत जिल्ह्यात 16.22% क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्राची नोंद लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग प्रयत्नशील आहे. लातूर जिल्ह्यात काल 10,24,470 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं निळा रस्त्यावर 2 गावठी पिस्तूल जप्त केले. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर. सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत. सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. आणि श्रीसंत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: एफएम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे ठीक 7:20:31 झाले आहेत. श्रोते हो, आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.

श्रोतेहो एक निवेदन. आज सकाळी ठीक 10 वाजता संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमात आज पंढरीची वारी महाराष्ट्राची सत्वधारा संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. तेव्हा ऐकायला विसरू नका. आज सकाळी ठीक 10 वाजता संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती. आज सायंकाळी 7:30 घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल सोयाबीन वाढीसाठी काही सूत्र. याविषयी माहिती संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. यासोबतच आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी माहितीचा भाग 6 आपण ऐकू शकाल. तज्ज्ञ डॉक्टर आहेत श्रीनिवास हंबिरे. उद्याचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज वाचक स्वर संजय पाटोळे यांचा. तेव्हा ऐकायला विसरू नका. आज सायंकाळी 7:30 घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 7:25 होत आहेत. श्रोतहो, आता महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आजचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतात.

0: आहेत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना?
1: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही, एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंटवर परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं. आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
0: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
0: बापरे.
1: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत, तसेच जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं.

0: पण 100 वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला. मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले. ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे. आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत. म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं. त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही. मग ती माणसं एकटी असतात. एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे त्यांना गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत. कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही. ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही. ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर, मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का? काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: पण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? हे
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेजमध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे. ते असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच, नक्कीच सर. सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्या

0: मध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 198 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर.
2: श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याच आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका.
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, सकाळचे
4: 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात सुचित्रा कातरकर यांनी गायलेली काही सुगम गीतं.

0: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चाटला पॅटनी सेंटर सोलापूर।
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात सुचित्रा कातरकर यांनी गायलेली काही सुगम गीतं।

0: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कासधरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

लता मंगेशकर यांच्या स्वरातील या गीतासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

त्रिशूल या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं खय्याम यांचं. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ग्वाही या चित्रपटासाठी पंकज उदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली सरदार अंजुम यांची गीतरचना. संगीत उत्तम जगदीश यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर हम या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांनी गायलेलं, लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी संगीत दिलेलं आनंद बक्षी यांचं गीत.

हम या चित्रपटातील गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. श्रोते हो, आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वाजून 30 मिनिटं आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समिती घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या

समवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्र मंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे, असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग

0: मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखावर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. ऐकूयात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महेंद्र कपूर यांनी गायलेलं, श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेलं हे सुगम गीत.

0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 798 64 555.

महेंद्र कपूर यांनी गालेलं वंदना विटणकर यांचं सुगम गीत आपण ऐकलत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

उमाकांत काणेकर यांचं सुगमगीता पण ऐकलात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे राम फाटक यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी बी यांचं सुगम गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. या सुगम गीतासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती काही क्षणातच.
1: चाटला पॅटनी सेंटरचा आषाढम सेल. एक जुलै पासून चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
0: संत सांगाती या कार्यक्रमात आज ऐकूयात पंढरीची वारी महाराष्ट्राची सत्वधारा या कार्यक्रमाचा भाग पहिला. संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं.

नमस्कार श्रोते हो, संत सांगाती या कार्यक्रमात मी शिवलीला शिवपूजे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते।

श्रोतेहो, पंढरीची वारी सुरू झाली की एका अद्भुत वातावरण निर्मितीला सुरुवात होते. वातावरणात एक भक्तिमय प्रसन्नता भरून राहते. विठू माऊलीचा गजर ऐकून मनाला एक सकारात्मक ऊर्जा स्पर्श करते असं जाणवू लागतं. श्रोतेहो, आपल्या संस्कृतीचा अनमोल वारसा, आपल्या आध्यात्मिक जीवनाची परिपूर्णता सामावलेली पंढरीची वारी सुरू झाली आहे. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातील लोकपरंपरेचा मोठा देखणा उत्सव. अजिम्या देखिली पंढरी, नाचताती वारकरी, भारपताकांचे करी भीमातीरी आनंद आनंद. श्रोते हो, पंढरीच्या वारीचा आपण दरवर्षी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनुभव घेत असतो. या वारीतील दिंडी, कीर्तन, अभंग, रिंगण, पालखी सोहळा, विठू माऊलीचा गजर, टाळ, चिपळी

मृदंग, तुळशी वृंदावन अशा कितीतरी शब्दांशी आणि संकल्पनांशी आपलं एक भक्तिभावाचं नातंच जणू जोडलं जातं. या शब्दांचा, या संकल्पनांचा मागोवा घेत यांच्याशी आपलं नातं थोडं अधिक घट्ट करताना आपल्याही नकळत आपण पंढरीच्या वारीत कधी सदेह तर कधी मनानं सामील होतो. आपल्या मनाला त्या भक्तिवत्सल विठुमाऊलीची नकळतच ओढ जाणवू लागते.

श्रोते हो, वारीचाही स्वतःचा एक इतिहास आहे. मुळात हे ऐकून बऱ्याच जणांना नवल वाटेल की वारी हा शब्दप्रयोग केवळ पंढरपूरच्या वारी संदर्भातच किंवा पंढरपूरच्या यात्रेसाठीच वापरला जातो. इतर कोणत्याही तीर्थाटनाला, इतर कोणत्याही भाषेत किंवा इतर कोणत्याही राज्यात, इतर कोणत्याही यात्रेला वारी असं संबोधलं जात नाही. वारी याचा शब्दशः अर्थ एरा झरा घालणे असा सांगितला जातो. हा उल्लेख ज्ञानेश्वरीतही आढळतो. अगदी 13व्या शतकातही वारीची परंपरा असल्याचे प्रमाण सापडतात. संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील हे देखील वारीला जात असल्याचे उल्लेख आढळतात. आपल्या घराण्याची ही परंपरा जपत पुढे संत ज्ञानेश्वरांनीही माझी जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असं म्हणत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हा सोहळा साजरा केला. पुढे संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांनीही भक्तिभावानं समरसतेचे हेच व्यापक रूप जपत वारीची परंपरा पुढे नेली.

श्रोतेहो, भागवत धर्माची पताका प्रज्वल ठेवत शेकडो वर्ष पंढरीच्या वारीची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. अर्थात कोरोनाचा काळ याला अपवाद होता. श्रोतेहो, जातीधर्म, द्वेष, तिरस्कार, लहान मोठा, गरीब श्रीमंत हे सर्व भेदभाव वारीमध्ये हरिनामाचा गजर करताना मनाच्या, बुद्धीच्या आणि विचारांच्या गाभ्यातून कधी गळून पडतात हे समजत देखील नाही. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ हाती घेऊन नाचा, असं म्हणत संतांनी वारीचा साधा, सरळ, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापक अशा स्वरूपाचा पुरस्कार करत आपल्या समाजातील, आपल्या संस्कृतीतील सहिष्णू प्रवृत्तीचं दर्शन तर घडवलंच, पण आपल्या देशाच्या विविधतेतील एकता या सांस्कृतिक मूल्यालाही बळकटी दिली. वारीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणांहून प्रस्थान पावणाऱ्या संतांच्या पालख्या आणि दिंड्या. या पालख्या सोहळ्यांच्या इतिहासावर एक नजर टाकली तर या परंपरेचा उगम आपल्याला समजून येतो. श्रोते हो, जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्यानंतर पुढे पंढरीच्या वारीची परंपरा त्यांचे पुत्र नारायण महाराज आणि बंधू कान्होबा यांनी मोठ्या निष्ठेने सांभाळली. यावेळेस नारायण महाराजांनी संत तुकोबा महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत ठेवून रथासह पंढरीची वारी करण्यास सुरुवात केली. पालखीचा उल्लेख करतानाच दिंड्यांचा उल्लेखही अपरिहार्य ठरतो, कारण ठिकठिकाणाहून निघणाऱ्या पालख्यांमध्ये अनेक छोट्या मोठ्या दिंड्या सहभागी असतात आणि या संपूर्ण समूहाचं रूपांतर पालखी सोहळ्यात होतो. दिंडीबद्दल बोलायचं झालं तर श्रोते हो, टाळ मृदुंगासह अभंग गात तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन हरिनामात दंग होऊन नाचत पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहास दिंडी म्हणतात. श्रोते हो, एका दिंडीतील वारकऱ्यांच्या समावेशाबद्दल, त्यांच्या संख्येबद्दल निश्चित दंडक नसतो. सर्वसाधारणपणे दिंडीची रचना पाहिल्यास दिंडीच्या प्रारंभी पताका धारण करणारे काही वारकरी, त्यांच्या मागे टाळ वाजवणारे टाळकरी

मध्ये मृदंगवादक, त्यांच्यामध्ये गळ्यात वीणा धारण करणारा वीणेकरी आणि त्यांच्या मागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला वारकरी असा लवाजमा पाहण्यास मिळतो. ही दिंडीची एक ढोबळ रचना मानली जाते.

श्रोते हो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध संत महात्म्यांच्या पालख्या दरवर्षी पंढरपुराकडे प्रस्थान करतात. यात आळंदी इथून संत ज्ञानेश्वर माऊलींची, देहूवरून संत तुकाराम महाराजांची, त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची, पैठण इथून संत एकनाथ महाराजांची, सासवड येथून संत सोपानदेव यांची, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून संत मुक्ताईंची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची, पिंपळनेर येथून संत निळोबाराय

यांची, मंगळवेढा येथून संत दामाजींची, सोलापूर जिल्ह्यातील अरण येथून संत सावतामाळी यांची, सज्जनगडावरून समर्थ रामदास महाराजांची, मूर्तजापूर येथून संत गाडगे महाराजांची आणि अगदी उत्तर भारतातून संत कबीर यांच्या पालखीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून संतांच्या जवळजवळ 250 ते 300 पालख्या ज्येष्ठ महिन्यात समारंभपूर्वक पंढरीकडे प्रस्थान करतात. श्रोते हो, या पालखी सोहळ्यांचं सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात समाहित वारकऱ्यांची शिस्तबद्धता. श्रोते हो, वारीचे मार्ग ठरलेले असतात. प्रस्थान, मुक्काम आणि वारीचं संचलन या सर्व गोष्टी अगदी सहजपणे आणि संघटितपणे

अगदी सहजपणे आणि संघटितपणे वारकऱ्यांकडून पार पाडल्या जातात. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे वारीतील ही संघटनात्मक शिस्त आणि संचलन वारकरी स्वयंप्रेरणेने पाळतात. ही प्रेरणा, हा एकोपा, समाजाच्या सर्वांगाची ही समरसता अनोखी ठरते. आणि म्हणूनच आध्यात्मिक आणि भक्तिपूर्ण दृष्टीने पाहतानाच शिस्तबद्धता आणि संघटन कौशल्य या दृष्टीनेही वारीकडे सर्वोच्च आदराने पाहिले जाते. श्रोते हो, असा हा वैशिष्ट्यपूर्ण अनोखा सांस्कृतिक सोहळा आपल्या मराठी मनाचा, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू ठरतो.

समतेचा ध्यास समतेची वारी, समता उच्चार संतामुखी। श्रोते हो, भक्तीच्या अधिष्ठात्यासमोर शरणागती पत्कारताना वारीत भेदाभेद अमंगळ ठरतो। तुका म्हणे नाही जाती सवे काम, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्या मुखी नाम तोची धन्य। संत तुकोबा महाराज समतेच्या सर्वोच्च सामाजिक मूल्यासह अध्यात्म, परमार्थ आणि भक्ती अशा या मूल्यांचं सर्वसमावेशक प्रतिबिंब वारीच्या आरशात आपल्याला अगदी लखपणे दर्शवतात। सामाजिक वीण घट्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पंढरीच्या वारीचा उल्लेख म्हणूनच श्रोते हो अपरिहार्य आणि अटळ ठरतो। अवघी एकाचीच वीण, अवघी एकाचीच वीण, तेथे कैसे भिन्न भिन्न, या विचाराने वारीची संस्कृती घडली आहे। आणि ज्ञानाधिष्ठित भक्ती हे समता, एकोपा, समरसतेने प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घालीत वारीचं मर्म आपल्याला सांगून जाते। अशा या वारीचे आपणही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वारसदार आहोत याचा खचितच आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही।

श्रोते हो, बिठू माऊलीच्या उपासनेची इच्छा या उपासनेची निर्मिती सर्वार्थाने भक्ती आणि ज्ञानाच्या मुळापासून होते. वारीची एकता, समरसता, भक्तिभाव आणि समता पाहून इरावती कर्वे, डॉक्टर सदानंद मोरे यांच्यासारखे विदुषी आणि अभ्यासक या वारीचा महाराष्ट्राची सत्वधारा असं म्हणून यथार्थ गौरव

0: श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या संत संगती या कार्यक्रमात. तोपर्यंत श्रोते हो, सर्वजण स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि ऐकत रहा आकाशवाणीचं धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन ॲपवर. नमस्कार श्रोते हो.
1: संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती आपण ऐकलात. या कार्यक्रमात आज पंढरीची वारी, महाराष्ट्राची सत्वधारा या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँडच्या 103.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात दुर्गे दुर्गट भारी या चित्रपटासाठी वैशाली सामंत यांनी गायलेलं, अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं हे गीत.

दुर्गा म्हणतात मला या चित्रपटासाठी वैशाली सामंत यांनी गायलेलं, प्रवीण कुवर यांनी संगीत दिलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर दैव जाणीले कुणी या चित्रपटातील हे गीत.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर दे धडक बेधडक या चित्रपटासाठी ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं, अनिल मोहिले यांनी संगीत दिलेलं, अश्विनी धोंगडे यांचं गीत.

दे दनादन या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी। सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घरशिवार आणि किसान वाणी, शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी। आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी।
1: गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात शेवटी ऐकूयात धूमधडाका या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हार्डीकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं।

0: धूमधडाका या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. या गीतासोबतच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.
1: हॅलो.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

माणिक वर्मा यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं सुगम गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अरुंधाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं सुगम गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या नादो माणूर यांचं सुगमगीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीत या कार्यक्रमात सुधीर फडके यांनी गायलेली वारा कांत यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं. सांजता चाफ्या तळीचे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीत या कार्यक्रमात वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं वारा कांत यांचं सुगम गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

अरुण दाते यांनी गायलेल्या मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. या गीतासोबतच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम सकाळचे ठीक 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मैने प्यार किया या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.

0: या गीतासोबतच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.
1: है खटा दे.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 11:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमात देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत.
1: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: नमस्कार श्रोतेहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा एक जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे. सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषधं आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना

0: उघडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किट मध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
1: शरण सेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात,
2: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे, मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
3: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेले आहे सरकारने.
1: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
4: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे, आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे, की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील, किंवा डिवाईन नेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
1: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच, पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे, आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे. आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे, आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशी जी मी म्हणतो आहे ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसते आहे. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतो आहे, अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
5: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकली नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
5: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण ह्या वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात, मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. म्हणजे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते, त्यांचं थोडं प्रसिद्धी अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
5: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे, म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे, आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील, आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूया. 16 प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
6: रामकृष्ण हरी, मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष व विश्वसनच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते, त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं, त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडेवाल्यांना, दिंडे प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो, आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजाच्या

0: मुक्काम होतो आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडेवाडी देवमध्ये दाखल होत असतात कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोडंसं त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप झाल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देहूकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळमात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह तोच जोश वारकऱ्यांमध्ये ती श्रद्धा तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते. गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं जिल्ह्यांची गैरसोयीने होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सोल्व केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर
0: मानाचा
1: जरी पाटका त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय अडीअडचणी असतील पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे?
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्यानिमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
0: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
1: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
0: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
1: पंढरीला ह्याला जातील वारीला.
0: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
1: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे आश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, हे स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेत तिथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देहू संस्थानच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळाले.
0: या अश्वत काय वैशिष्ट्य असतं, तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून मग देवमन आहे कंठ आहे असे बालभवरेंचे ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
0: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधू, मागच्या काही वर्षांपासून वारी दिंडी आणि तरुण

0: आयटी क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहताय. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच आयटी मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
1: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोपरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोपरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळी पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक, तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय दोन वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही. पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतंय. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
0: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा दिवाळीचा विषय होता, पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा. आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती, त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
0: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर, भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकलात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्र. दुपारचे ठीक 12
2: पुणे केंद्रावरून संक्षेपित.
3: आज ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी. सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली. एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीये. कोण ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेट यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेट म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, 1 बहीण आणि 1 कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये

ही पंधरावी जनी। सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे, आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते। ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे।

0: अर्पण।
1: नाम याची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता। म्हणूनच ती म्हणते,
2: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
1: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला। म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला,

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला, नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी, चला

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईना अनंता.

आणि आता शेवटाकडे जाता जाता जन्म मृत्यूच्या या चक्रातन सुद्धा सोडवण्याची विनंती आहे. नववी माझी ओवी ग संप

0: बघा, या भावबळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू. मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळणकांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी,

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोई पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाटतंय हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का.
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते. पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते. तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला. मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते. एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले. गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता. उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी.

विठ्ठलाशी कसं बहुपेढी आणि बहुआयामी नातं आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात, संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्या

0: यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले, मी बाहेरी कामासी गुंतले, देवे मजला विचारले. बाहेर आहे सव बोलती, देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले, हात धुवून जवळी गेले, कशी गे जनी, देव हसून बोले.
1: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचा क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
0: वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी, वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी, पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे, धन्य यशोदा ते माय, दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी, झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, चित्त तिचे बाळापाशी.
1: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळ

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते। अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का। आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे। कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय। निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे। पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर। आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर। आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयाने सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे। चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग।

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या

0: संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णन येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खर सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजेच जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हं, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदे रे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदे रे नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी. काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध, माया, द्वेष, मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असंय. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिली आहे. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच

अनंत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झाली आहे आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा

0: पद्धतीने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती, गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता, गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावं असं वाटत, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
2: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावली होऊन जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन

झाले, जनीची जनाई झाली। चला तर जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया। आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया। जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल।

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वादाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या होती.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: सतारीचे बोल असोत
1: की मांजोळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
0: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर.

0: नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापोरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतीची कामं रखडली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून

0: जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतीकामांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जून पर्यंत जिल्ह्यात 149,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 141,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारनं 1 जुलै 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच व्हीबीजी रामजी नामांतर करण्यात आलं आहे. या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न जिद्द अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर CIS अफेअर्स कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली. जून 2026 मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा मराठी भाषेचं वैभव साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक अद्ययावत त्रुटीरहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. मान्सून आपत्तीच्या काळात तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणं स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणं या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इरई धरणावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज रहावं तसंच पूरपरिस्थिती आणि एल निनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी प्राथमिक बचाव आणि शोध मोहीम प्राथमिक उपचार हृदय आणि फुफ्फुसांचं पुनरुज्जीवन CPR पूर्वसूचना प्रणाली आणि समुदाय जनजागृती आपत्ती काळातील समन्वय आणि बचाव कार्य अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली तसंच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: कभी नेता कुछ भी हो सकता है उस फिल्म में, और उसके साथ साथ वो एक काम भी कर रहा है अपना पेट पालने के लिए. बताइएगा वो काम क्या है.

0: सखी सहेली
1: मुंबई जे जे आणि केईएम रुग्णालयात दोन तीन मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39

0: शतांश मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या एकूण 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला थकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकणनगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: है इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है, लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं, चंचल जी प्यारी बातों से मन के आंगन में रंग मिलते हैं.
2: क्या बात!
1: मंदाकिनी जी की मुस्कान में अपनापन सा झलकता है. उनकी मीठी आवाज सुनकर हर श्रोता का दिल महकता है. सखी सहेली केवल कार्यक्रम नहीं, रिश्तों की एक सुंदर डोरी है. ज्ञान मनोरंजन का अपनापन जिसकी हर बात बड़ी ही प्यारी है. ये ही गूंजती, यूं ही गूंजती रहे ये आवाजें, खुशियों का संदेश सुनाती रहें. चंचल जी और मंदाकिनी जी के संग सखी सहेली यूं ही मुस्कुराती रहें.
2: क्या बात है, क्या बात है! यानी हमारी सखियों को, हमारे सखाओं को हमारी मुस्कुराहट भी यहाँ से दिख जाती है ना?
1: ये जो, और ये जो सुनकर जो देखना होता है ना, ये कई बार हम गानों में भी महसूस करते हैं कि किस तरह के जो भाव हैं और गायक जिस तरह से गाते हैं, हम उसे पूरा महसूस कर पाते हैं, हम देख पाते हैं, चाहे हमने वो चलचित्र ना देखा हो,
2: लेकिन
1: वो भाव जिस तरह से चल रहे होंगे, अपने दिमाग में एक चित्र हम बना लेते हैं.
2: बिल्कुल सही कहा आपने. और उद्घोषक जो खासतौर से जब प्रोग्राम प्रेजेंट करता है तो हमारे श्रोता एक पिक्चर बना के चलते हैं कि भाई चंचल जो है कैसी दिखती होंगी, चंचल लगती है कि नहीं, और मंदाकिनी जी कैसी लगती है, मुस्कुराकर बात कर रही है कि नहीं, उनकी एक पिक्चर चलती है और वो उसी हिसाब से सोचते भी. और हमें भी अच्छा लगता है जब हमारे श्रोता उस पिक्चर में हमारी सूरत देखते हैं, बोलने का अंदाज देखते हैं, तरीका देखते हैं. तो चलिए अभी शिकायत करेंगे हमारे श्रोता की. दोनों सखियां अपनी तारीफों में उलझ गई है ना. तो अगर हम अपने जीवन में चंचल ये मूल मंत्र अपना लें कि बात बात पर हम शिकायत

श्रोते हो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत सिद्धार्थ गरिमा, संगीतकार आहेत शैल प्रितेश आणि स्वर श्रेया घोषाल, गणेश चंदनशिवे आणि मुस्तब्बा अजीज नाझा.

नक्ष लैलपुरी आणि सईद गुरलेज यांची गीतरचना आपण ऐकली. तर हरिहरण यांच्या स्वरात, संगीत होतं नौशाद अली यांचं आणि चित्रपट होता ताजमहल. गीतगुंजण हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे विवाह या चित्रपटातील. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन आणि स्वर उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांचा.

जहर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते सईद कादरी, संगीतकार अन्नू मलिक आणि स्वर होता श्रेया घोषाल यांचा. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे कसूर या चित्रपटातील.

ऐकलत संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट होता कसूर. श्रोते हो, याबरोबरच गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंटा घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास

वारी याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या ह्या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की. आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय ह्या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता नैराश्य याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता.

बरे, यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव ह्या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण ह्यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गरार्ड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बरं का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते, आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे, वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत.
वारी

ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आलीये का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. ह्या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच, पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी, लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्या आहेत. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोच

पोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्या वर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्या वर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्याई जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून, त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक, अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

तर मित्रांनो, युववाणीच्या आजच्या भागातून मी स्वरदा तुमचा निरोप घेते. तत्पूर्वी एक आठवण, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavani@gmail.com. ईमेल आहे yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की

0: बताया कि अब तक देश भर के 23 करोड़ से ज्यादा लोग नशा मुक्त भारत अभियान से जुड़ चुके हैं। इनमें 7 करोड़ 81 लाख से अधिक युवा, 5 करोड़ 24 लाख महिलाएं और 17 लाख से अधिक शैक्षणिक संस्थान भी शामिल हैं। बंबई शेयर बाजार का संवेदी सूचकांक आज 1677 अंक गिरकर 76,504 पर बंद हुआ। निफ्टी 517 अंक की गिरावट के साथ 23,882 पर दर्ज हुआ। तेलंगाना 8वें खेलो इंडिया यूथ गेम्स की मेजबानी करेगा। खेल मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया ने कहा कि ये पहल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के देशभर में जमीनी स्तर पर खिलाड़ियों को मंच प्रदान करने के दृष्टिकोण से प्रेरित है। और इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सायंकाळची 6:05 झाली आहेत। श्रोते हो, आता ऐकूयात आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर 6:10 आणि नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला राग हेमंत आपण ऐकू शकाल। सायंकाळी 6:30 घेई भरारी हा युवा मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम। सायंकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। घरशिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 7:30, यामध्ये सोयाबीन वाढीसाठी काही सूत्र याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं, सोबत आरोग्य बळीराजाचं या सदरात, पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती भाग 6, तज्ज्ञ आहेत डॉक्टर श्रीनिवास हंबिरे, आणि उद्या गुरुवार दिनांक 9 जुलै रोजीचा हवामान अंदाज। रात्री 7:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात सेवालाल नगर अंबेजवळगे तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले बंजारा गीतं आपण ऐकू शकाल। रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, आणि रात्री 10:00 हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम। तर श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आता ऐकूयात उद्या गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी। उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 6:50 सकाळी 6:05 मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम। 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल। कृषीवाणी हा शेतीविषयी लघु कार्यक्रम 6:40, यामध्ये कीटकांपासून पिकांचा बचाव भाग 2, संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं। 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर, हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। 6:55 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 आणि 8:40 दरम्यान सकाळी 7:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। सकाळी 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 10:00 मिश्र संगीत, 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सकाळी 11:00, यामध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेली मिश्र पिलू रागातील ठुमरी आपण ऐकू शकाल। 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान दुपारी 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रमांची रूपरेषा। उद्या 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल। 6:10 मिश्र संगीत, स्वयंसिद्धा हा महिलाविषयी कार्यक्रम 6:30 विधिमंडळ समालोचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम 6:30, रात्री 7:15 लोकरंग या कार्यक्रम

कार्यक्रमात रणझुंजार गायन पार्टी कार्ला तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीम गीतं आपण ऐकू शकाल. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि रात्री 10 वाजता हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम. तर श्रोतेहो, ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी, इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला राग हेमंत.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला राग हेमंत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत घे भरारी हा युवा मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो कार्यक्रमात आज ऐकूयात युवकांसाठी योगाचे फायदे याविषयी योग प्रशिक्षक रतन लोकरे याच्याशी रागिनी घाटगे पाटील यांनी केलेली बातचीत. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार, मधुर स्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घे भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली युवा मैत्रीण रागिनी आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, घे भरारी या आपल्या कार्यक्रमात अनेक कलाकार येत असतात. कधी संगीत क्षेत्रातले येतात, कधी खेळाडू येतात, तर कधी नाविन्यपूर्ण माहिती देण्यासाठी, तर कधी दैनंदिन जीवनात घडत असलेल्या जडणघडणीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक गेस्ट मंडळी पाहुणे आपल्याकडे येत असतात. तर अशाच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे योग, योगा. योगाने काय होतं, त्याचे फायदे काय, योगा करण्यानं कितपत आपलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य सुदृढ बनतं, याविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे इंटरनॅशनल योगा कोच रतन लोकरे मॅडम यांना. जाणून घेऊयात युवकांसाठी योगाचे फायदे याविषयी. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, आपला थोडासा परिचय आपल्या युवक मित्रांना करून द्यावा.
1: माझं वेलकम केल्याबद्दल धन्यवाद. आणि माझा परिचय करून द्यायला मला आवडेल. माझं नाव रतन कमल रोहिदास लोकरे. माझ्या मिस्टरांकडेची माझी ओळख आहे रतन हनुमंत गुजर. मी छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव या ठिकाणी सायन्स टीचर म्हणून गेली 20 वर्ष कार्यरत आहे.
0: मॅडम, आपण योगा कोच सुद्धा आहात, तर आपण कधीपासून योगा करता?
1: आता योगाविषयी जर सांगायचं झालं तर योगाविषयी आवड मला अगदी लहानपणापासूनच आहे. माझ्या घरामध्ये माझे पॅरेंट्स, माझे आई वडील, आजोबा हे मला अगदी लहानपणापासून योगा करताना दिसले आणि त्यांचं पाहून पाहून मला सुद्धा योगाविषयीची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासूनच मी योगा करायला सुरुवात केली, असं म्हटलं तर हरकत नाही.
0: बरं, ही जी आवड आहे, योगा करण्याची जी आवड आहे, ती त्यासाठी काय करता येईल?
1: आता तरुणांमध्ये योगाची आवड निर्माण होण्यासाठी तरुणांना अगोदर योगा म्हणजे काय हे माहिती होणं आवश्यक आहे. योगा म्हणजे योग. योग हा शब्द संस्कृत भाषेतील युज या धातूमधून तयार झालेला आहे. मराठीतील त्याचा अर्थ जर सांगायचा झाला तर योग म्हणजे जोडणे, मिळणे किंवा एकत्र येणे होय. जो योगाभ्यास आहे याचे लिखित स्वरूपामध्ये सर्वप्रथम कोणी ओळख करून दिली असेल तर ते महर्षी पतंजली. महर्षी पतंजली यांनी

0: सर्वप्रथम लिखित स्वरूपामध्ये योगाचे महत्त्व मांडून दिले आणि योग ज्या ज्या प्रक्रिया आहेत, योगासनं आहेत, ते लिखित स्वरूपामध्ये मांडले. म्हणून महर्षी पतंजली यांना योगाभ्यासाचे जनक असं म्हटलं जातं. महर्षी पतंजली यांनी अष्टांग योगांचा सिद्धांत मांडला आणि त्या अष्टांग योगामध्ये त्यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे योग चित्तवृत्ती विरोध. आता योग चित्तवृत्ती विरोध म्हणजे नेमकं काय? तर योग म्हणजे जोडणे, एकत्र करणे, मिळणे, एकजूट ठेवणे. योग चित्त, चित्त म्हणजे मन, आणि वृत्ती, वृत्ती म्हणजे आपली प्रवृत्ती किंवा मनाचं वागणं. जर आपण पाहिलं आपल्या मनाचं वागणं कसं असतं, असं म्हटलं जातं की अगदी वायुवेगापेक्षा सुद्धा मन जास्त वेगाने चालतं. मनाचा वेग हा वाऱ्याच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त असतो. शरीर एका जागेवर असतं आणि एका क्षणात आपलं मन पूर्ण जगाची सफर करून येऊ शकतं, एवढं वेगवान आपलं मन आहे. या वेगालाच चंचलता असं म्हटलं जातं.
1: अगदी खरे. आता आपण सांगितलं मन आणि शरीर या दोन्ही गोष्टींचा मेळ कुठेतरी योगामध्ये दाखवला जातो, तर योगामुळे आपल्या मानसिक किंवा शारीरिक या दोन्ही गोष्टींना कसा फायदा होतो याबद्दल काय सांगाल?
0: आता मन, योगाची सुरुवातच आपण काय केली की योग म्हणजे एकत्र करणे, मिळवणे किंवा जोडणे. आणि योगामध्ये योग चित्ती चित्तवृत्ती विरोध म्हणजे आपल्या ज्या चित्ताच्या वृत्ती आहेत, आपलं चित्त, आपलं मन, याची मूळ प्रवृत्ती काय आहे? तर चंचल. चंचलता ही आपल्या चित्ताची मूळ प्रवृत्ती आहे. आणि याचा विरोध म्हणजे या आपलं जे चित्त आहे ते जे चंचल आहे, या चंचलपणाचा विरोध करणं म्हणजे योग. चंचल मनाला एका ठिकाणी एकत्रित करणं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन साधणं म्हणजे योग असं मला म्हणता येईल.
1: यासोबतच शरीर विकार असू देत किंवा मानसिक ताणतणाव यावर सुद्धा योगा एक विशिष्ट प्रकारे कार्य करतो आणि त्याचा फायदा होतोच, याबद्दल आपण काय सांगाल आपल्या युवा मित्रांना?
0: आता योगाभ्यासाचा जो फायदा आहे तो सांगण्याच्या अगोदर मला त्याची आवश्यकता सांगायला आवडेल की योगाची आपल्या जगाला का आवश्यकता आहे. आज आपल्या आजच्या युवकांना, युवक असतील, मुली असतील, महिला असतील, वयोवृद्ध असतील, सर्वांसाठी योगाची आवश्यकता नेमकी काय आहे? आजच्या काळात योगाभ्यासाची आवश्यकता, तर आज लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वाढती लोकसंख्या ही सर्व प्रकारच्या जे प्रदूषण आहे म्हणा किंवा जे जगावरती आलेले संकट आहेत, त्याचं मूळ कारण हे वाढती लोकसंख्या आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण वाढलेलं आहे. त्यामध्ये वायू प्रदूषण आहे, त्यानंतर जल प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण म्हणजे माती प्रदूषण आहे, त्यानंतर ध्वनी प्रदूषण आहे. आणि या सगळ्या प्रकारच्या प्रदूषणाचं मेन कारण आहे वाढती लोकसंख्या. आणि या प्रदूषणामुळे आपण आपल्या हाताने आपल्या पायावरती दगड मारून घेणे हा प्रकार झालेला आहे. तो कसा? तर आपण वायू प्रदूषणापासून समजून घेऊया. आता वायू प्रदूषण म्हणजे हवेचं प्रदूषण. नैसर्गिकरित्या जे आपलं वातावरण आहे, वातावरणामध्ये असणारी जी हवा आहे, पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की जिथं वायू आहे, त्यामुळे आपल्या पृथ्वीवरती सजीव एक्झिस्ट करतात, सजीव राहतात. पण सजीवांना, मानवांना आवश्यक असणारी जी प्युअर हवा आहे ती आज आपण टिकवून ठेवलेली आहे का? तर नाही. तर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढलेली आहे. आपण हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल, रेफ्रिजरेटर गॅसेस असतील, ते मोठ्या प्रमाणात आपण रिलीज करतो आहोत. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढलेले आहेत, कारखान्याची संख्या वाढलेली आहे. आणि याच्यातून जो विषारी वायू बाहेर पडतो तो डायरेक्ट कुठल्याही प्रक्रियेशिवाय आपण हवेमध्ये सोडतो आणि त्याच हवेमध्ये आपण सर्वजण श्वाससुद्धा घेतो. आणि मग या प्रदूषित हवेमध्ये जेव्हा आपण श्वास घेतो, त्या श्वासा द्वारे आपल्या शरीरामध्ये हे सगळे विषारी वायू जातात आणि श्वसन नलिकेचे, श्वसनावरच्या आपल्या श्वसन संस्थेचे विकार आपल्याला होतात, जसे की दमा आहे, ब्रॉन्कायटिस आहे, वेगवेगळे लंग कॅन्सर आहेत. आणि मग या सगळ्यावरती जर आपल्याला उपाय करायचा असेल तर आपल्याला योगाकडे पाहायला लागेल.
1: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की श्वसनाचे विकार होतात या वाढत्या हवा प्रदूषणामुळे, तर यासाठी कुठले प्राणायाम आहेत का?
0: हो, नक्कीच आहेत. आता शहर असो, मेट्रोपॉलिटन सिटी असो, अशा शहरामधले लोक सुट्ट्या लागल्या, जो नोकरदार वर्ग आहे तो सुट्ट्या लागल्या की कुठं पळतो की जिथे आपल्याला मोस्टली गावाकडे जातो जिथं प्युअर हवा मिळते. तर प्युअर हवेच्या ठिकाणी आपण शोधत असतो. तर आपण रोज पहाटेच्या वेळेला आपण जिथं राहतो तिथे सुद्धा आपली हवा ही प्युअरच असते, कारण हवेमधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे पहाटेच्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने वाढलेलं असतं. आपण पहाटेच्या वेळेला जर प्राणायाम केली, प्राणायामामध्ये मग भस्त्रिका आहे, अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, यासारखे जर आपण श्वासाचे प्राणायाम केले तर आपल्या जी काय आपली रिस्पायरेटरी सिस्टीम आहे, जी आपली श्वसन संस्था आहे आणि त्याला होणारे जे विकार आहेत त्यापासून आपला खूप चांगल्या पद्धतीने आपण बचाव करू शकतो आणि आपण शरीर आपलं प्युरिफाय करू शकतो. त्यानंतर

0: तर आपण सांगू शकतो की प्रदूषणामध्ये जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे.
1: अगदी खरं.
0: आता जलप्रदूषणामध्ये आपण पाहतो की मोठ्या मोठ्या शहरामध्ये नाल्यांचं जे पाणी असतं, जे स्वेज वॉटर आहे, सांडपाणी आहे, ते डायरेक्ट आपल्या ज्या वॉटर सोर्सेस आहेत,
1: त्याच्यामध्ये
0: प्युअर
1: सोडून दिलं
0: वॉटर
1: जातं.
0: बॉडीज आहेत, जसे की रिवर्स आहेत, जसे की आपण म्हणतो नद्या आहेत, तलाव आहेत, विहिरी आहेत, याच्यामध्ये ते जातं आणि तेच पाणी पिण्यामध्ये वगैरे येतं. किंवा जे मोठमोठे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल वापरलं जातं आणि ते कुठल्याही
1: केमिकल युक्त
0: प्रोसेसशिवाय ते
1: पाणी.
0: पाणी डायरेक्ट आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये, नद्यामध्ये वगैरे सोडलं जातं.
1: अगदी.
0: आता आपण पाहतो की आपल्या घराच्या पुरता आपण वॉटर प्युरिफायचा वापर वगैरे करतो, प्युरिट वगैरे वापरतो आपण आपल्या घरी, पण शेतीला हे पाणी आपण देताना काही प्युअर करून देत नाही.
1: नाईस.
0: मग जसंच्या तसं ते केमिकलयुक्त पाणी आपण शेतामध्ये पाणी देतो आणि मग जसं वनस्पती लाईट प्रकाश संश्लेषण करतात, अगदी त्या पद्धतीने हे केमिकल संश्लेषण सुद्धा त्या ठिकाणी होतंच. आणि
1: ओ
0: मोठ्या प्रमाणात आपण म्हणतो की आपण फ्रेश फळं खातोय, आपण फ्रेश भाज्या खातोय, पण ते फ्रेश फळं आणि फ्रेश भाज्या त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात केमिकल आहेत ते तुम्हाला दिसतंय का? ते मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात जातं आणि त्या जल प्रदूषणामधून निर्माण झालेलं केमिकल ह्या भाज्यांच्या स्वरूपात, पाण्याच्या स्वरूपात आपल्या शरीरात जातं आणि मग त्याच्यापासून आपल्या शरीरावरती आणि इवन मनावरती पण खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम
1: अगदी
0: होताना
1: खरे.
0: दिसतात.
1: मनावर परिणाम होतो. अनेक जण डिप्रेशनमध्ये गेलेले वगैरे दिसतात. तणावाचं वातावरण असतं, त्यामुळे ते तणावयुक्त वातावरणात जगत असतात. तर यापासून काही मार्ग काढण्यासाठी योगा कितपत फायद्याचा ठरतो, किंवा योगामुळे तणाव त्यातून रिफ्रेश मिळू शकेल का आपल्याला?
0: येस, मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला तणावमुक्त वातावरणात जगायचं असेल किंवा अगदी आपल्या मनावरती येणारा ताण असेल, नैराश्य असेल, हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपण योगासनाकडे, प्राणायामाकडेच वळलं पाहिजे.
1: मग मोस्टली कोणती प्राणायाम किंवा योगासनं युवकांनी केली पाहिजेत?
0: यामध्ये आपण म्हणू शकतो की आपल्या योगासनाला सुरुवात आपण प्राणायामापासूनच केली पाहिजे.
1: अच्छा.
0: जसं सुरुवातीला सांगितलं की प्राणायामामध्ये आपल्या मनाला, चित्ताला स्थिर करण्यासाठी, श्वसन विकारांना कमी करण्यासाठी, श्वसनावरती काम करण्यासाठी आपण जसं भस्त्रिका, अनुलोम विलोम किंवा भ्रामरी यासारखे श्वासाचे प्राणायाम तर करायचेच आहेत, त्याचबरोबर आपल्या शरीराला बळकट करण्यासाठी आपण सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्कार हा सगळ्यात सुंदर व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये 12 प्रकारच्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये घडून येतात. 12 प्रकार चे व्यायाम आपण एका सूर्यनमस्कारामध्ये करू शकतो आणि या सूर्यनमस्कारामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामध्ये आपल्याला श्वास घेण्याची प्रक्रिया सुधारते, त्यानंतर आपलं शरीर लवचिक बनतं, पाठीचा मणका लवचिक बनतो, आपल्या शरीराचं पोश्चर सुधारतं, आपली
1: अगदी खरं.
0: चालण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा पाय पुढे टाकणे, पाय मागे टाकणे, पाठीचा मणका सरळ असणे, मान सरळ असणे, नजर सरळ समोर असणे, या तर प्रक्रिया सुधारतातच, त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन लेवल आणि आत्मविश्वाससुद्धा मोठ्या प्रमाणात विकसित होतो.
1: अगदी खरे. आता तुम्ही म्हटलात की आत्मविश्वास सुधारतो आणि कॉन्सन्ट्रेशन, या दोन्ही गोष्टी युवकांसाठी किंवा विद्यार्थी दशेतील सर्वांसाठी महत्वाच्या आहेत. तर यांनी हा मोस्टली किती वेळ केला पाहिजे?
0: आता कुठल्याही प्रकारचं प्राणायाम असेल किंवा योगासनं असतील, याला आपल्याला रोज नियमित वेळ देणं आवश्यक आहे. कारण एका दिवशी आपण व्यायाम केला, प्राणायाम केला आणि परत 8 दिवस आपण सुट्टी घेतली, असं होता कामा नये. त्याच्यातून
1: अच्छा.
0: मिळणारा काही जो
1: सातत्य
0: फायदा आहे
1: महत्वाचं आहे.
0: तो आपण जेव्हा सातत्य ठेवतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला तो फायदा आहे तो मिळतो. डेली पूर्ण प्राणायाम आणि योगासनाचा जो वेळ आहे, कमीत कमी 1 तास,
1: अच्छा.
0: त्यामध्ये 30 ते 35 मिनिटं आपण प्राणायाम आणि 30 ते 35 मिनिटं आपण योगासने केली, तर त्याच्यामधून मिळणारा फायदा हा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो.
1: तुम्ही आत्ता सांगितलंस की दैनंदिन जीवनामध्ये जर आपण योगा केला तर त्याचा फायदा नक्कीच होतो. मग हा जो योग करण्याची वेळ आहे, ही उत्तम वेळ कोणती?
0: अगदी सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपण जेव्हा उत्तम वेळ जर म्हणू तर सकाळी सकाळी पहाटे जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा हवेमधला ऑक्सिजन लेवल खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला असतो आणि त्या वेळामध्ये जेव्हा आपण प्राणायाम करतो, योगासनं करतो, तेव्हा आपल्या शरीराला त्याच्यापासून मिळणारा फायदा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने मिळतो.
1: आता तुम्ही सांगितलं त्याचे फायदे तर आहेतच आहेत, सोबत आत्ताचं जे जनरेशन आहे, युथ जनरेशन, अगदी स्पर्धेचं युग जगता आहे. ते बऱ्याच वेळेला त्यांच्या कामासाठी असेल किंवा MPSC UPSC सारख्या अनेक स्पर्धा परीक्षामध्ये जर मुलं असतील तर ते 8-8, 10-10 तास बैठे काम करतात. किंवा वर्क फ्रॉम होम ही एक संकल्पना आजकाल आली आहे, याच्यामध्ये सुद्धा किंवा ऑफिशियल टायमिंगमध्ये 8 ते 10 तास सर्वजण बसून काम करतात. तर त्यांची सिटिंग पोझिशन आहे, यामुळे त्यांना मणक्याचे आजार असतील किंवा अनेक कुठलाही आजार उद्भवू शकतो. तर अशा वेळी ज्यावेळेस 8-10 तास बैठे काम करून लठ्ठपणा वाढणे हा सुद्धा एक प्रकार वाढतो आहे. तर यावर कोणतं म्हणजे यासाठी कुठले योगासनं केले पाहिजेत किंवा यापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर आपण योगाचा उपयोग आपण कसा करू शकू?
0: खूप चांगला प्रश्न विचारला. आता आजच्या स्पर्धेच्या युगात मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी अवस्थेमध्ये

0: सिटिंग पोझिशन वाढलेली आहे, कारण आपल्याला ते टार्गेट कम्प्लीट करायचं असतं. वर्क फ्रॉम होम असेल तर आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायचं असतं. घरी बसून विद्यार्थी अभ्यास करत आहेत, 10 10 तास 15 15 तास त्यांचं सिटिंग वाढलेलं आहे, कारण त्यांना त्यांचं काहीतरी टार्गेट क्रॅक करायचं आहे की हे आपल्याला एवढं पर्सेंटेज पाहिजे, तेवढं पर्सेंटेज पाहिजे. याच्या माध्यमामुळे किंवा यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अभ्यासाला तर वेळ देणं गरजेचंच आहे, पण याच्यामध्ये काय होतं तर त्यांच्या शरीराचे जे सिटिंग पोझिशन आहे, एका जागेवर कंटिन्यू बसणं आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीचा जो मणका आहे तो पूर्णपणे त्याला बाक आलेला आहे. मान स्पॉन्डलायझिससारखे विकार होऊ लागलेले आहेत, मानेचे विकार आहेत, पाठीचे विकार आहेत, आणि त्यामुळे त्यांचं पूर्ण पोश्चर बदललेलं आहे. मग याच्यामध्ये आपण पूर्ण दिवसभर बसून राहण्यापेक्षा एक एक तासाच्या नंतर उठणं, आजूबाजूला चालणं, ताडासन, वृक्षासन यासारखे आसन आपण करू शकतो. दिवसभरातील पूर्ण कामकाजाच्या धकाधकीच्या या काळामध्ये दिवसभराच्या 24 तासापैकी 1 तास आपण स्वतःला देऊ शकतो. हा जो पर्सनल टाइम आहे तो प्रत्येकाने राखून ठेवला पाहिजे. मग तो विद्यार्थी असो, वर्किंग वुमन असो, वर्किंग जेंट्स असतील, किंवा अगदी वयोवृद्ध व्यक्ती असेल, अगदी सामाजिक घटकातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी हा योगासनाचा 1 तास वेळ दिलाच पाहिजे असं मला वाटतं.
1: आता तुम्ही सांगितलं की म्हणजे मणक्याचे आजार असतील किंवा मानेचे आजार असतील, यासोबतच दृष्टीचे विकार सुद्धा अनेक जणांना उद्भवताना दिसतात. मग ते स्क्रीन टायमिंगमुळे असतील किंवा अभ्यासामुळे, व्हॉट एव्हर, स्क्रीन टायमिंग हा अभ्यासासाठी सुद्धा आहेच आहे. किंवा वर्क फ्रॉम होम करणारे लॅपटॉप कम्प्युटर वापरतात, त्यामुळे त्यांचा स्क्रीन टायमिंग वाढतो, यामुळे डोळ्यांचे सुद्धा खूप विकार आहेत. तर याविषयी किंवा डोळ्याचे विकार होऊ नयेत म्हणून आपण कोणती आसनं केली पाहिजेत, त्यामुळं म्हणजे डोळ्याला एक रिफ्रेश मुवमेंट देण्यासाठी किंवा आपले डोळे तंदुरुस्त राहावेत यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणते आसनं केले पाहिजेत?
0: आता सर्वच विकारावरती योगासन हे अनन्यसाधारण उपाय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आज जगभरामध्ये आपल्या भारतीय योगासनाचं, आपण म्हणतो बघा हिंदीमध्ये, आपला लोहा उन्होंने माना आहे असं आपण म्हणू शकतो, की योगासनं ही प्रत्येक विकारावरती आपल्याला उपाय देतात. योगासनामध्ये असणारं सातत्य आणि त्या सातत्यातून हळूहळू आपल्या शरीरामध्ये जो होणारा बदल आहे तो कायमस्वरूपी असतो. आजच्या काळामध्ये जेव्हा आपल्या डोळ्याच्या विकारावरती आपल्याला अनेक योगासनाचा फायदा होऊ शकतो, त्यामध्ये त्राटक हे अत्यंत उपयुक्त आपण आसन म्हणू शकतो, ज्यामध्ये एखादा दिवा असेल किंवा अगदी सकाळी सकाळी सूर्याकडे एकटक पाहत राहणे, सकाळचा जो कोवळा सूर्यप्रकाश असतो किंवा कोवळं सूर्याचं बिंब असतं, त्या सूर्याकडे आपण जेव्हा एकटक पाहत राहतो, डोळ्यातून अगदी अश्रू येईपर्यंत आपण त्या सूर्याकडे पाहत राहायचं, किंवा जर आपल्याला सकाळी ते जमत नसेल तर आपण दिवसातील कोणत्याही वेळामध्ये करू शकतो. समोर एखादी कॅन्डल तुम्ही पेटवून ठेवू शकता किंवा अगदी दिवा लावून ठेवू शकता, त्या दिव्याकडे तुम्ही एक जोपर्यंत डोळ्यामधून पाण्याच्या धारा लागत नाही तोपर्यंत एकटक पापणी न हलवता आपण त्याच्याकडे पाहत राहायचं. कंटिन्यू जर तुम्ही हे त्राटक केलं तर डोळ्याची जी क्षमता आहे ती वाढत राहते आणि आपल्या डोळ्याचा जो थकवा आहे हा कमी होतो.
1: यासोबतच हे विद्यार्थी किंवा युवकांसाठीच नाही तर संपूर्ण मानवी जीवन हे ताणतणावाचंच आहे. या ताणतणावामुळे मग मानसिक ताण येतो, शारीरिक ताण येतो, तर या तणावातून बाहेर येण्यासाठी मेडिटेशन्स वगैरे केले जातात, तर हे किती महत्वाचं आहे आणि याबद्दल आपण काय सांगाल?
0: आता मेडिटेशनबद्दल जर बोलायचं झालं तर मेडिटेशन हा मानसिक ताणतणावासाठी अत्यंत महत्वाचा उपाय आपण इथे धरूयात. कारण आजच्या धकाधकीच्या युगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, आणि स्पर्धेचं तर युग आहेच, त्याचबरोबर आपण मगाशी पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आहे, त्या प्रदूषणामधून आपल्याला जे काही आपण म्हणतो की आपण खूप हेल्दी खातोय, हेल्दी पितोय, पण त्यामधून आपल्या शरीरात जाणारे जे काही रसायनं आहेत त्याचा एक तर आपल्या शरीरावरती परिणाम होतोय. शरीर जर सुदृढ नसेल तर मन सुद्धा सुदृढ राहणार नाही, असं म्हटलं जातं की साऊंड माइंड इज इन द साऊंड बॉडी. अगदी आपलं जे चांगलं मन कुठं राहू शकेल, आपलं मन चांगलं कुठं राहू शकेल तर चांगल्या शरीरामध्येच राहू शकेल. मग आपण आपलं जे शरीर आहे ते सुदृढ ठेवणं, निरोगी ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे.
1: अगदी खरं. आताच तुम्ही सांगितलं मॅडम की पण आत्ताच्या ज्या जनरेशनच्या मुली आहेत, युथ गर्ल ज्या आहेत, त्या काय करतात तर झिरो फिगर पाहिजे त्यांना किंवा स्लिम बॉडी, या अनेक कारणासाठी आहारावर त्या लक्ष केंद्रित करत नाहीत. हे नको खायला, जाडी वाढेल, ते नको, जाडी वाढते, तर अशांसाठी काय सांगाल तुम्ही?
0: खूप चांगला प्रश्न आहे. झिरो फिगर आज खूप प्रचलित झालेली आहे. अगदी वयात येणाऱ्या मुलीच नाही तर अगदी सगळ्यांच्या डोक्यावरती हे भूत बसलेलं आहे की माझी फिगर झिरो झाली पाहिजे. पण आपण ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतो किंवा ज्या भौगोलिक ठिकाणी राहतो त्या त्या ठिकाणचं जे वातावरण आहे त्यानुसार आपलं शरीर घडणार आहे. झिरो फिगरच असेल म्हणजे काही ते सुदृढ असणार आहे असं नाही. तर आपलं पूर्ण शरीर हे सुदृढ होण्यासाठी आपल्याला आहाराची किती मोठी गरज आहे आपण तर अगदी शाळेत शिकलेलोच आहोत. बॅलन्स डाएट सर्वांनी शिकलेला आहे की संतुलित आहार कसा असावा. मग मला हे झिरो फिगरवाल्यांसाठी हे आवर्जून सांगावं.

0: वाटेल की ज्या झिरो फिगर आहेत त्यांनी आपली कंडिशन एकदा चेक करून पाहावी की त्यांच्या डोळ्याच्या आजूबाजूला किती काळी वर्तुळ आलेली आहेत. ज्या झिरो फिगरवाले आहेत त्यांनी आवर्जून तपासून पाहावं की जर तुम्ही तुमचं अगदी अट्टहासाने जे तुमचं आयडियल वेट आहे, हाईट आणि वेट याचा रेशो असतो, तुमच्या हाईटनुसार तुमचं वेट जर असेल तर खरंच तुम्ही अगदी सुदृढ आहात. पण त्यापेक्षा सुद्धा जर तुम्ही इतर प्रसारमाध्यमांचं असेल, जाहिरातीच्या आहारी जाऊन किंवा अगदी लोकांचं पाहून मी सुद्धा हडकुडीत झाली पाहिजे, मी सुद्धा झिरो फिगरच झाली पाहिजे याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही तुमचं आरोग्य गमावून बसाल, याच्यात तिळमात्रही फरक होणार नाही. म्हणजे काय होतं, झिरो फिगरच्या नादाखाली मुली काय करतात की जेवण कमी करणं, मला हे नको आहे, मला ते नको आहे, आणि त्यामधून त्यांचं जे पोषण व्हायला पाहिजे ते अजिबात होत नाही, आणि मग असे सगळं असून सुद्धा हे कुपोषित राहतात. झिरो फिगर ही संकल्पना जाऊन सुदृढ फिगर या संकल्पनेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जी सुदृढ फिगर असेल त्याच्यामध्ये राहणारं मन सुद्धा सुदृढ असेल. आणि
1: सुदृढ फिगर ही जी संकल्पना आहे यासाठी योगा कितपत महत्वाचा ठरतो, किंवा युवक असतील किंवा अनेक म्हणजे संपूर्ण मानवी जीवनामध्ये काही जणांची तब्येत अगदी डाऊन असते तर ही वाढण्यासाठी किंवा ही मेंटेन राहण्यासाठी योगा किती कार्य करू शकतो किंवा त्याचा फायदा कसा होईल.
0: आता महर्षी पतंजलींनी जेव्हा योगासनांची माहिती लिहिली, अष्टांग योग लिहिला, त्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे की योगासनं म्हणजे कुठला फक्त प्राणायामच नाही किंवा एखादं योगासन म्हणजे पूर्ण योगासन नाही, तर आपलं झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत हा जो दिनचर्या आहे ती आपण सुधारली पाहिजे. त्यामध्ये मग अनेक गोष्टींचा समावेश होतो. अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून आपण काय करतोय, आपली दिवसभराचे रुटीन काय आहे, आपण कुठल्या वेळेला जेवतोय, कुठल्या वेळेला कोणतं काम करतोय, आपण दुपारचा वेळ कसा वापरतोय. अनेक लोक दुपारी झोप हे आपल्या दिनचर्येमध्ये नाही की दुपारी झोपणं हे आपल्या दिनचर्येच्या पूर्ण विरोधात आहे. एक छोटासा नॅप तुम्ही घेऊ शकता, वामकुक्षी आपण म्हणू शकतो की जी एक 15 ते 20 मिनिटाची असू शकते, पण त्यापेक्षा जास्त तुम्ही झोपायचं नाही. किंवा संध्याकाळचं तुमचं जेवण कधी आहे, सकाळचं जेवण कधीच आहे, दुपारचं जेवण कधीच आहे, तुमच्या पाणी पिण्याच्या वेळा काय आहेत, तुम्ही कसं पाणी पिताय, म्हणजे तुमची टोटल दिनचर्या, संध्याकाळची झोपण्याची वेळ कधीची आहे, तुम्ही किती तास झोप घेताय, तुमचे साऊंड स्लीप किती आहे, गाढ झोप किती तुम्हाला लागते, सकाळी किती वाजता तुम्हाला आपोआप अलाराम न लावता जाग येते का, या सगळ्यावरून तुमची जी दिनचर्या आहे हे सगळं तुमच्या योगासनामध्ये समाविष्ट आहे. सकाळी झोपेतून जे उठणं आहे, टोटल आपली जी निरोगी व्यक्तीची सुदृढ व्यक्तीची जी झोप आहे ती कमीत कमी 6 तास साऊंड स्लीप गाढ झोप आपल्याला मिळणं आवश्यक आहे. संध्याकाळी 10 च्या आत आपण झोपलं पाहिजे, सकाळी 5 च्या आत आपण उठलं पाहिजे. सकाळी पहाटे उठल्यानंतर अगदी माउथवॉश न करता, तोंड न धुता आपण पाणी पिलं पाहिजे. जी रात्रभर आपल्या तोंडामध्ये साठलेली लाळ आहे ती सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आपल्या डायजेशन प्रोसेसमध्ये तिचा खूप महत्वाचा रोल आहे. जेव्हा सकाळी उठल्या उठल्या आपण पाणी पितो, त्यानंतर आपली जी योगासनं आहेत, प्राणायाम आहे, ते आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं आणि मग आपला संपूर्ण दिवस एनर्जेटिकली जातो. त्यानंतर आपण पहिला ब्रेकफास्ट कधी घेतोय, आपल्या सकाळची न्याहारी काय आहे, त्याच्यामध्ये काय समाविष्ट आहे, तर आपल्या आहारामध्ये सकाळी 10 च्या आसपास जर तुम्ही 5 ला उठलेला असाल, 5 ला उठल्यानंतर तुम्ही जेव्हा उठल्या उठल्या पाणी पिताय, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं एखादं ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकता, कुठल्याही एका प्रकारचं फळ तुम्ही खाऊ शकता, त्यानंतर तुमचा जो व्यायाम आहे, प्राणायाम आहे, ते तुम्हाला करायचा आहे. कमीत कमी 1 तास 2 तास तुम्ही प्राणायामाला स्वतःला वेळ द्यायचा आहे, सकाळचा क्वालिटी टाईम स्वतःसाठी काढायचा आहे. त्यानंतर 10 च्या आसपास तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एखादं स्प्राउट तुम्ही खाऊ शकता, अंकुरित आपण म्हणतो कडधान्य, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचा समावेश आपल्याला अजिबात करायचा नाहीये. त्यानंतर दुपारी 12:30 ते 5:30 दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये कशाचा समावेश असला पाहिजे, तर जास्तीत जास्त जेवढी आपल्या जेवणाचं ताट आहे त्याचा अर्धा भाग आपल्याला सॅलेड खायचा आहे. त्याच्यामध्ये काकडी असेल, गाजर असेल, बीट असेल, टोमॅटो असतील, अशा कच्च्या भाज्या किंवा कच्ची फळं आपण खायची आहेत. आणि त्यानंतर अर्धा भाग आपल्या जेवणाचा असेल, त्यामध्ये मग कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती असावं, व्हिटॅमिन्सचं प्रमाण किती असावं, प्रोटीनचं प्रमाण किती असावं, तंतुमय पदार्थ फायब्रस सबस्टन्सेस याचं प्रमाण किती असावं हे सुद्धा ठरलेलं असतं. त्यानंतर जेवणाच्या नंतर पुढे 4 च्या आसपास आपलं काहीतरी खाण्यात आलं पाहिजे. थोडंफार झोपण्याच्या अगोदर, आपली झोपण्याची वेळ जर 10 ची असेल तर आपलं 7 च्या अगोदर जेवण झालं पाहिजे. संध्याकाळी जेव्हा दिवस मावळतो, जसं इतर पशुपक्षी संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर काहीही घेत नाहीत, त्याप्रमाणे आपण सुद्धा संध्याकाळी दिवस मावळल्याच्या नंतर आपल्या आहारामध्ये आपण कुठलाही सॉलिड सब्स्टन्स घ्यायचा नाही आहे. घेतलं तर आपण लिक्विड थोडंफार प्रमाणात घेऊ शकतो. असा आपला आहार आणि आपली दिनचर्या असेल तर तुम्हाला योगासनाचे अतिशय उत्कृष्ट असे फायदे मिळून जातील.
1: मॅडम तुम्ही आता

0: म्हटलं की सात्विक जेवण काय असतं किंवा पौष्टिक आहार, पण आजचं जे जनरेशन आहे हे जंक फूडच्या मागं खूप, पॉकेटमधलं अन्न खाणं असेल, जस्ट कुकिंग असेल, 1 मिनिट कुकिंग 1 मिनिट इटिंग, असं जे काही चाललेलं आहे, तर याबद्दल काय सांगाल? आणि यानंतर योगा करणं हा फायदेशीर ठरतो का हे खाल्ल्यानंतर?
1: करेक्ट. बघा, आजच्या आहाराकडे जर आपण पाहिलं तर रेडी टू पॅक, रेडी टू कुक, रेडी टू इट, अशा इन्स्टंटकडे आपला सगळ्यांचाच कल जास्त आहे. कारण का तर आपल्याला वेळच नाही आहे असं आपण म्हणतो, आणि आपण म्हटलो वेळ नाही की खरंच आपल्याकडे वेळ नसतो. पण प्रत्येकाला दिवसाचे 24 तासच मिळालेले आहेत. त्याच्यात कोणाला 24 तासापैकी 2-4 तास कमी मिळाले तर 2-4 तास जास्त मिळालेत असं होत नाही. प्रत्येकाकडे वेळ 24 तासाचाच दिलेला आहे. त्यामध्ये मग आज जर आपण रेडी टू कुक, रेडी टू ईट अशा पदार्थांच्या मागे लागलो तर आपलं आरोग्यसुद्धा अगदी तेवढंच. आपण म्हणतो बघा, टू मिनिट्स नूडल, 2 मिनिटात बनणारे नूडल, मग आपलं शरीरसुद्धा आपल्याला जी कॅपॅसिटी आहे ती 2 मिनिटच टिकणार आहे, ती काही जास्त टिकणार नाही. मग हे जे काही कॅन्ड फूड आहे, पॅकेज्ड फूड आहे, हवा बंद डबा बंद पदार्थ असतील किंवा पॅकेट बंद पदार्थ असतील, हे कधी पॅक केलेले असतात, कसे बनवलेले असतात, कुठल्या तेलामध्ये बनवलेले असतात, किंवा त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स काय आहेत, ते कधी तुम्ही तपासून पाहिलेत का? जर तुम्ही तपासून पाहिलं तर तुम्हाला हे निदर्शनास येईल की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे प्रिझर्वेटिव्ज आहेत त्याचा वापर केलेला असतो, कारण ते त्यांना जास्त काळ टिकवायचे असतात. आणि मग ते जे प्रिझर्वेटिव्ज आहेत शक्यतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त केमिकलचा वापर असतो. आणि हे जे पॅकेटबंद पदार्थ आहेत याच्यामध्ये टेस्टिंग पावडरचा वापर जास्त केलेला असतो, आणि मग ते जिभेला फार चांगले वाटतं.
0: अगदी खरंय. सोबतच योग युवकांना अधिक कुशल बनवतो याबद्दल आपण काय सांगाल?
1: करेक्ट. योग हा युवकांनाच नाही तर अगदी प्रत्येकाला कुशल बनवतो. तुम्ही जर थोडंसं सर्च केलं तर अगदी 60-70 मधल्या आज्यासुद्धा आज योगासनं शिकवताना तुम्हाला दिसतात, आणि अगदी लवचिकतेने त्या प्रत्येक योगासन अतिशय सुंदर पद्धतीने करताना दिसतात. अगदी काल परवाच मी एक बातमी पाहिली की ज्याच्यामध्ये 65 वर्षाच्या आजी अगदी महाराष्ट्रातून कन्याकुमारीला त्यांच्या बर्थडेच्या दिवशी, पुण्यातून कन्याकुमारीला त्यांनी त्यांच्या बर्थडेच्या दिवशी निघाल्या, आणि 5 ते 6 दिवसामध्ये त्या कन्याकुमारीला सायकलिंग करून पोहोचल्या. आणि त्यांची मुलाखत जेव्हा मी ऐकली की त्यांचं म्हणणं असं होतं की मला माझी मुलं मोठी होईपर्यंत, त्यांची मुलं होईपर्यंत मला काही वेळ मिळाला नाही, मी संसाराच्या याच्यामध्ये अडकून राहिले. पण मला जेव्हा 65 वर्ष लागलं आणि मी ठरवलं की आता माझा बर्थडे मी कसा साजरा करणार, तर त्यांचं अगदी स्वप्न होतं की मला सायकलिंग करायची आहे. आणि त्यांनी त्यांचं ते शरीर कसं सुदृढ ठेवलं असेल, आज 30-35 मध्ये आपली कंबर दुखते, आपले पाय दुखत आहेत, आपल्याला पायऱ्या चढता येत नाहीत. मग जर तुम्हाला तुमचं शरीर सुदृढ ठेवायचं असेल, अगदी आत्ताच्या प्रत्येक युवकाला जर आपलं शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर त्यांना योगासनं हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.
2: युवकांसाठी योगाचे फायदे याविषयी योग प्रशिक्षिका रतन लोकरे यांच्याशी रागिणी पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. याबरोबरच घे भरारी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. प्रथम जाहिरात संदेश आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि केएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर 1,000 भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार.

होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला. यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41% वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000

0: कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं, प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महत्व

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3, तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली, मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला.

0: आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं सातबारा उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टाधारकांसाठी स्वतंत्र सातबारा नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जवाहर आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जेजे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.

राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले

0: दावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 143 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सागाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 7:30 FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:30 होत आहेत.
2: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
3: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घर शिवार. घर शिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ 1948 म्हणजेच 8 जुलै 2026. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक भक्तिगीत.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात आपण ऐकलं दत्ता पाटील यांचं भक्तिगीत. संगीतकार होते मधुकर पाठक. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोयाबीन वाढीसाठी काही सूत्र याविषयी माहिती. शेतकरी बंधू, यावर्षी काही भागामध्ये पाऊस अल्प प्रमाणात असल्यामुळे पेरण्याही झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनचं उत्पादन घेत असताना त्याची सूत्र काही पाहणंही आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक बनू पाहत आहे. सोयाबीन उत्पादनात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी सोयाबीनवर होणारा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हेही मुख्य कारण आहे. या पिकावर पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य काळजी घेतल्यास निश्चितपणे उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन उत्पादन वाढीसाठी काही प्रमुख सूत्र आहेत, ती आपण जर पाहिली तर सोयाबीन पिकाची 15 जुलैपर्यंतच पेरणी आपण करावी, धूळ पेरणी करू नये. पेरणीपूर्वी बियाणास बुरशीनाशकांची प्रथम प्रक्रिया करावी आणि त्यानंतर जीवाणू संवर्धन लावावं. अनुवांशिक शुद्धता आणि चांगल्या प्रतीचेच बियाणे आपण पेरणीसाठी वापरावं. जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवडावेत. बियाणे 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये. साधारणतः पट्टा पद्धतीने आणि उताराला आडवी पेरणी करावी. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम 15 किलो प्रति हेक्टर मिसळावे. चुनखडीयुक्त शेतात फेरस सल्फेट 0.5% तसेच 0.25% कळीचा चुना 10 लिटर पाण्यात मिसळून 2 वेळा फवारणी करावी. फुलऱ्यावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंग धरण्याच्या अवस्थेमध्ये ही फवारणी करावी. यामुळे लोहाची कमतरता सोयाबीनला भासत नाही. तणांच्या योग्य वेळीच आपण नियंत्रण करावं. पीक फुलरा अवस्थेत असताना कोळपणी डवरणी मुळीच करू नये.

शेतकरी बंधूंनो, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प अंतर्गत सोयाबीन पिकाकरिता करण्यात आलेल्या प्रमुख शिफारशी या आहेत: 45 सेंटीमीटर अंतराच्या 6 सोयाबीन रांगा नंतर 1 जलसंवर्धन सरी ठेवून पेरणी केल्यास प्रभावीपणे मूलस्थानी जलसंवर्धन साधता येईल. वाढीव उत्पादनाकरता आणि नफा मिळवण्याकरिता सायकोसिल 500 PPM ची फवारणी फुलारा अवस्थेच्या सुरुवातीला आपण करावी. डायक्रोझुल्म 22 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी उगवण पश्चात वापरून कणांचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरिता 20 किलो सल्फर आणि 1 किलो बोरॉन द्यावं. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनवरील कीड आणि रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे देखील आवश्यक असतं. सोयाबीनवर प्रामुख्याने खोडमाशी, चक्रभुंगा, पाने गुंडाळणारी अळी आणि पाने खाणाऱ्या कीड, तसेच रोपमर, शेंगावरील करपा, सूक्ष्म जीवाणूंचा करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. रासायनिक कीटकनाशके तसेच बुरशीनाशकांचा दुष्परिणाम आणि वापर कमी करण्याच्या दृष्टीने किडी आणि रोगांचे नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्याने आपल्याला निश्चित फायदाच ठरतो. सोयाबीनची पेरणी जुलैच्या 2 आठवड्यापर्यंत आपण करू शकतो. कीड आणि रोग प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांचीच आपण निवड करावी. पेरणीसाठी निरोगी आणि विषाणूमुक्त बियाणांचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाणाला ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी. सुरुवातीच्या अवस्थेत शेत नेहमी तणमुक्त ठेवावं. बांधावर असणाऱ्या कीडपूरक वनस्पतींचा नाश करावा. रोग झाडे शेतात दिसताच उपटून नष्ट करावीत. खोडमाशी आणि चक्रभंगाच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात, म्हणून कीडग्रस्त झाडे फांद्या पानांच्या देठासह नष्ट कराव्यात. जास्त प्रमाणात या किडींचा उद्रेक दिसल्यास डायमिथोएट 30% प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यातून मिसळून फवारावे. तंबाखूची पाने खाणारी आळी किंवा केसाळ आळी यांचा लहान असतानाच जाळीदार पानांसह नायनाट करावा. किडीच्या उपद्रवाचा अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी 5 स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमन सापळे वापरावेत. कीटकनाशकांचा वापर अनिवार्य झाल्यास क्लोरोपायरिफॉस 20% 20 मिली, स्पायरोमेथ्रिन सायपरमेथ्रिन 25% 4 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पाने खाणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाकरिता 5% निंबोळे अर्काचा वापर करावा. सोयाबीन पिकाचे नियमित आपण सर्वेक्षण करावे आणि किडीची आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठताच कीड नियंत्रणाचे उपाय आपण योजवावेत. तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फुले कल्याणी सारख्या रोगास कमी बळी पडणाऱ्या जातींचा वापर आपण करावा. पिकाची अवस्था पाहून प्रोपी कॅनॅल झोन किंवा हेक्झा कॅनॅल झोन यापैकी 1 बुरशीनाशकाची फवारणी 1 लिटर पाण्यात 1 मिली या प्रमाणात मिसळून करावी. शक्यतो दरवर्षी पिकाची फेरपालट करावी आणि सोयाबीन नंतर भुईमुगांचे पीक आपण घेऊ नये. शेंगा फुटी टाळण्यासाठी शेंगाचा रंग पिवळसर तांबूस झाल्यास किंवा जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार 90 ते 110 दिवसात काढणी करावी. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिटे पेक्षा जास्त नसावी. तेव्हा शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे योग्य वेळी योग्य नियोजन केल्यास सोयाबीन पिकावर येणारे कीड आणि रोगांचे याप्रमाणे जर आपण एकीकृत व्यवस्थापन केले तर निश्चित सोयाबीन पिकापासून आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते. सोयाबीन वाढीसाठी काही सूत्र याविषयी माहिती आपण ऐकली. मंडळी, घरशिवार हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून ऐकत आहात.

0: देवता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होत्या अनुराधा पोडवाल, गीतकार होते शरद निफाडकर आणि संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग सहावा.
1: डॉक्टर साहेब नमस्कार.
2: नमस्कार
1: डॉक्टर साहेब. मागील अनेक भागापासून आपण पावसाळ्यात होणारे विविध आजार याविषयी माहिती घेत आहोत, परंतु हे आजार ज्या दूषित पाण्यामुळे होत आहेत त्याच्या शुद्धीकरणाविषयी थोडीशी सविस्तर माहिती द्या. म्हणजे ते शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील असो,

0: नलविहिरीचा असो, विहिरीचा असो किंवा सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा असो, पाण्याचं शुद्धीकरण कसं करून घ्यायचं आपण?
1: पाण्याचं शुद्धीकरण म्हणजे आपण ग्रामीण भागासाठी जर गृहीत धरलं, समजा विहीर आहे तिथे, तर विहिरीचा परिसर तो स्वच्छ पाहिजे. विहिरीच्या बाजूचे जे काही उतार आहे तो बाहेरच्या बाजूला पाहिजे, विहिरीच्या साईडला नको आहे, जेणेकरून बाहेरचं पाणी विहिरीत जाणार नाही. त्यानंतर तिथं फक्त पाणी, पिण्याचं पाणी जर घेत असेल तर तेवढंच काम व्हायला हवं, धुणे धुणे किंवा जनावरं धुणे हे तिथं व्हायला नाही पाहिजे, किंवा टॉयलेटसाठी तिथून पाणी घेऊन जाणे हे पण नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर गावातल्या लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन तिथला ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत तिथलं क्लोरिनेशन बरोबर होतं आहे की नाही हे बघणं जरुरी आहे. त्यानंतर तिथलं जे क्लोरीन पावडर आहे जे की साठा केलेलं आहे तो एक्सपायर झालेला नाही आहे ना, ते पाहणं जरुरी आहे. त्याचं क्लोरिनेशनचं म्हणजे पॉवर बरोबर आहे का क्लोरीनचे ते बघणं जरुरी आहे, जेणेकरून जेव्हा ते पाणी निर्जंतुकरण करतात त्या क्लोरिनेशन क्लोरीन पावडरने तेव्हा ते नीट झालं आहे की नाही हे लक्षात येईल. त्याचंही पुन्हा प्रमाण आहे जे की पाणी किती आहे विहिरीमध्ये, त्याचं ते दोरी टाकून प्रमाण बघावं लागतं. त्याच्याप्रमाणे काड्याच्या पेटीच्या प्रमाणात असं सरकारने त्याचे प्रमाण दिलेलं आहे किती पावडर किती पाण्यासाठी पाहिजे, आणि त्यानंतर सुपरनेटन जे काही म्हणजे वरचं पाणी आहे ते खाली विहिरीमध्ये पाण्यात टाकावं लागतं. त्यानंतर काही वेटिंग पिरियड आहे अर्धा एक घंटा, त्यानंतरच ते पाणी पिण्यायोग्य आहे. भरपूरदा मी म्हणजे मेडिकल ऑफिसर असताना पुसद तालुक्यामध्ये असं माझ्या निदर्शनात आलं होतं की क्लोरिनेशन करायच्या आधी पाण्याची चव बदलते म्हणून लोकांना पाणी काढून घ्यायचं असतं पहिला, पण ते तसंच जर झालं तर ते निर्जंतुकरण पाणी होणारच नाही आणि नक्कीच त्याचे साथरोग वाढण्याची शक्यता आहे. तर पाणी निर्जंतुकरण केल्यानंतरच त्यांनी पाणी शेंदायला पाहिजे आणि घेऊन पुन्हा ते त्यांनी उकळून जर पाजलं तर आणखीन चांगलंच आहे. त्यानंतर जे काही हापशाचं पाणी आहे ते उकळून गाळून उकळून पाजणे ते जरुरी आहे. मार्केटमध्ये मेडिक्लोरचे असे बाटल्या आहेत ज्याचं प्रमाण किती लिटरसाठी किती थेंब हे पण दिलेलं आहे, त्या तुम्ही ग्रामीण भागात घरी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी आणखीन महत्त्वाचं आहे की तुमचं जे काही पाणी साठा आहे, टाकी आहे, रांजण आहे, बादली, घागर, ह्याच्या लिटरची क्वांटिटी तुम्हाला माहीत पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते बरोबर तेवढे थेंब त्याच्यामध्ये टाकून थोडे वेळ थांबून ते पाणी पिता येईल. पण समजा ते जर कमी पडले मेडिक्लोरचे थेंब तर ते काम होणार नाही, जास्त पडले तर पुन्हा त्याच्यामुळे उलट्या वगैरे होणे, साईड इफेक्ट होण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे करू शकता. आता शहरी भागासाठी असंच म्हणता येत नाही, ते सगळीकडे लागू आहे.
2: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण पावसाळ्यात घ्यावायची काळजी याविषयी डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 6 ऐकला.
3: हरित क्रांतीचा वसा घेऊन धवल क्रांतीचा विडा उचलून बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 ऐकत रहा घरशिवार अन किसान वाणी, शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
4: ऐसे वर्तन व्हावे गावी, गरजांची धाव कमी करावी, अनासक्ती वाढवावी प्रत्येकाने अनुक्रमे, प्रत्येकाने अनुक्रमे. काटकसरीचे करिता वर्तन, काटकसरीचे करिता वर्तन, अपार वाचेल गावी धन, त्याने गाव होईल नंदनवन सर्वतोपरी. इति श्री ग्राम गीता ग्रंथ.
2: मंडळी, यानंतर ऐकूया प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 9 जुलै 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी, उद्या 15 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान असेल 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 24 अंश सेल्सिअस. उद्या आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 85%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 65%. वाऱ्याचा तासे वेग 10 किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल. मंडळी, हा होता प्रादेशिक हवामान केंद्र.

0: मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा म्हणजेच 9 जुलै 2026 कृषी हवामान अंदाज.
1: ऐसे वर्तन व्हावे गावी, गरजांची धाव कमी करावी, अनासक्ती वाढवावी प्रत्येकाने अनुक्रमे, प्रत्येकाने अनुक्रमे. काटकसरीचे करिता वर्तन, काटकसरीचे करिता वर्तन, अपार वाचेल गावी धन, त्याने गाव होईल नंदनवन सर्वतोपरी. इति श्री ग्राम गीता ग्रंथ.
0: मंडळी, घर शिवार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. गाय कलाकार आहेत आशा भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकारी. संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि चित्रपट आहे आम्ही दोघे राजा राणी.

मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. पुन्हा आपण भेटूया येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7:30 आपल्या घरशिवार याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात.

सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, नादमयी स्वरांनी फुलतो तेरणा मांजरा काठ. आकाशवाणी केंद्र धाराशिवचा निराळाच थाट.

शब्द माला जरी आमुची परी अर्थ भाव ह्यात तुमचे, इथ सत्ता तुमची श्रोते हो अन शब्द तीर्थ हे आमुचे। शब्द सरितांचे इथे वाहते मधुर अक्षय आरस पाणी, दोन काठांचा आहे दुवा आपली धाराशिव आकाशवाणी।

वर्षानुवर्ष श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आवाजाच्या साम्राज्याची राणी, शेतकरी बांधवांची असू दे किसान वाणी, तर कधी सांगते वाचवा पाणी, बघता आरोग्य दर्पणी स्वतःला संपून जातात तब्येतीच्या गाराणी। हॅलो म्हणत श्रोत्यांना आपकी पसंद विचारत अविरतपणे ऐकवते सदा बहार गाणी, ज्ञान माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण आपली धाराशिव आकाशवाणी।

0: चांदला बॅटरी सेंटरचा आशा ठमसेल.
1: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आशा ठमसेल. 1 जुलै पासून चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.

0: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीई चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.

0: आकाशवाणी सहे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण.

चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातील सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती, मात्र नियोजित वेळेनुसार 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
पिंपरी चिंच

0: मध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हाता

0: പയന്ന മുങ്ങയേണേ പാരലിസിസ് എവിയൻ ഗൗട്ട് चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
2: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
3: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत सेवालाल नगर अंबेजवळगे तांडा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली बंजारा गीतं. गायक कलाकार आहेत सुरेखा विश्वनाथ चव्हाण, सविता देवीचंद राठोड, द्रौपदा देवीचंद चव्हाण, मनीषा परमेश्वर चव्हाण, कांताबाई हरिश्चंद्र राठोड आणि सुमन राजेंद्र चव्हाण. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
4: Say

पगड़ी पड़ी जाए बापू का तगो जा, पगड़ी पड़ी जाए बापू का।

ಬಡಿ ಪಡಿ ಚಡಿ ಕದಗೀತ ಬಡಿ ಪಡಿ

श्रोतेहो नमस्कार. हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात मी आशिष लगाडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमातलं पहिलं पत्र घेऊयात. बनाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून हे पहिलं पत्र आहे. सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे जमी आसमा या चित्रपटातील. लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

जमी आसमान या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन, सोबत बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे दिल है के मानता नहीं या चित्रपटातील.

राणी मलिक यांची गीतरचना आपण ऐकलीत अनुराधा पोडवाल आणि बाबला मेहता यांच्या स्वरात. संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट होता दिल है की मानता नहीं. हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे गणेश पेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता, कृष्णा, आराध्या, श्लोक आणि भैया या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे फकीरा या चित्रपटातील. लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत, गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

श्रोते हो आपण ऐकत आहात हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका बलविंदर बीरक जयतेक बीरक मिका बीरक या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे कोहरा या चित्रपटातील. कैफी अजमी यांची गीतरचना स्वर हेमंत कुमार यांचा आणि संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे धरती या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत वरुड जवळ काहीतून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद. ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं धरती या चित्रपटातील गीत.

श्रुतीहो हिंदी पत्रगीत कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगळे, जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी, धम्मदिना अरुण काळे आणि एडी कांबळे या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे प्रियतमा या चित्रपटातील. किशोर कुमार यांच्या स्वरातील योगेश यांची गीतरचना, संगीत आहे राजेश रोशनी यांचं.

श्रोते हो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात शेवटचं पत्र आहे इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा ज्या कोल्हापूर येथून वसंत प्रमोद आणि हजारे परिवार या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे दुसरा आदमी या चित्रपटातील.

0: बरं, तर श्रोते हो, याबरोबरच हिंदी पत्रगीत या कार्यक्रमातून मी आशिष लगाडे आपला निरोप घेतो. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.